0: भागीदारी का भी है। मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं, इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा।
1: India and the Netherlands agreed to elevate their bilateral relationship to the level of a strategic partnership following wide-ranging discussions between Prime Minister Narendra Modi and Dutch Prime Minister Rob Jetten in The Hague. During the talks, the two leaders reviewed cooperation across sectors, including trade, defense, technology, water management, clean energy, healthcare, and education. Several agreements were also signed to deepen collaboration in priority areas. Announcing the elevation of ties to a strategic partnership, Prime Minister Modi said, "India-Netherlands ties had witnessed significant progress over the last decade," and described the Netherlands as one of India's key European partners. The Archaeological Survey of India, ASI, has granted the Hindus an unrestricted access to the monument at Bhojshala complex in Dhar district of Madhya Pradesh for worship and other purposes. The ASI's decision came a day after the Madhya Pradesh High Court ruled that Bhojshala in Dhar was a temple of goddess Saraswati. Quoting the ASI's order, an official said that the Hindu community shall have an unrestricted access to the complex in connection with the ancient practice of learning and worship of goddess Saraswati. Within days of levying high customs duty on precious metals, the government has imposed import curbs on silver. The Directorate General of Foreign Trade in a notification said the import policy for silver, including silver plating with gold and platinum, are revised from free to restricted with immediate effect. Delhi government has taken a significant decision to reduce the value-added tax on aviation turbine fuel in the national capital from 25% to 7%. Delhi Chief Minister Rekha Gupta said that the decision has been taken in line with Prime Minister Narendra Modi's emphasis on strengthening connectivity and economic activity with the objective of providing relief to the aviation sector, promoting tourism and logistics activities. And in badminton, the Indian duo Satvik Sairaj Ranki Reddy and Chirag Shetty will face the Indonesian pair of Leo Rolly Carnando and Daniel Martin in the men's doubles final of Thailand Open in Bangkok today. And that is the end of this news bulletin.
2: Akashvani Pune. मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनगणना 2026च्या दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं. आता सविस्तर बातम्या. आपत्ती आणि संकटाचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्समधल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारे ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरे जाण्यास अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो, असंही मोदी यावेळी म्हणाले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
0: 21वीं सदी का भारत अवसरों की भूमि है. भारत टेक्नोलॉजी ड्रिवन भी है और ह्यूमैनिटी ड्रिवन भी है. भारत जितना एंशियंट है उतना ही मॉडर्न बन रहा है और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है. मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं, इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा.
2: त्यानंतर पंतप्रधानांनी नेदरलँड्सचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान नेदरलँड्सच्या लायडन विद्यापीठाकडून 11व्या शतकातील चोळ ताम्रपट पंतप्रधानांना भेट देण्यात आले. जनगणना 2026च्या दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ झाला. केंद्र सरकारनं निश्चित केलेले 33 प्रश्न यात विचारले जाणार आहेत. ही घर यादी आणि घर मोजणी प्रक्रिया महिनाभर सुरू राहणार आहे. यामध्ये प्रगणक प्रत्येक घरी भेट देऊन राज्यातील स्थिती, सोयीसुविधा आणि मालमत्तेशी निगडीत माहिती नोंदवून घेतील.

क्रमांक द्यायचा आहे, त्यामुळे माहितीची पडताळणी करणे आणि संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणे सुलभ होईल. या प्रक्रियेदरम्यान नोंदवण्यात येणाऱ्या माहितीची गोपनीयता राखली जाईल असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं आहे. राज्यातल्या सरकारी निमसरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 म्हणजेच पॉश कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे निर्देश महिला आणि बाल विकास विभागानं दिले आहेत. या संदर्भात विभागानं एक परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्याचे कायदेशीर अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत अशा आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. यातील सदस्यांच्या नियुक्तीचे नियम पाळणंही आवश्यक आहे. तसंच महिलांना तक्रारीसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच शी बॉक्स पोर्टल सारखी माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. तपासणीदरम्यान पॉश कायद्याच्या तरतुदींचं पालन न झाल्याचं आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कायद्याच्या कलम 26 नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असंही नमूद करण्यात आलं आहे. हवामान बदलाच्या समस्येवर जागतिक पातळीवर चर्चा आणि प्रत्यक्ष कृती यांचा मेळ घालणाऱ्या मुंबई क्लायमेट वीकच्या पहिल्या पर्वाच्या निष्पत्ती आणि परिणामकारकता अहवालाचं प्रकाशन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं. क्लायमेट वीकच्या दुसऱ्या पर्वाचं आयोजन पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

0: खुशहाल।
1: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे। प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातल्या एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे। सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या प्रक्रियेत तिची तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती। तर पुण्यातून 14 मे रोजी मनीषा वाघमारे हिलाही अटक करण्यात आली आहे। या दोन्ही आरोपींना काल पुणे न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना दिल्लीला नेण्यात आलं आहे। सीबीआयनं देशभरातल्या 6 विविध ठिकाणी छापा टाकून झडती घेतली। देशातल्या इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या 100 मुलांपैकी केवळ 62 मुलं इयत्ता 12वीपर्यंत पोहोचतात असं नियतकालिक रोजगार क्षमता सर्वेक्षणात आढळून आलं आहे। देशात 14 ते 18 वर्ष वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शालाबाह्य आहेत अशी माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी काल दिली। शालाबाह्य मुलांच्या समस्येवर विचारमंथन करणं आणि राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थेच्या प्रस्तावित नवीन उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी धोरणांवर चर्चा करणं या उद्देशानं काल दिल्लीत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं एका बैठकीचं आयोजन केलं होतं। आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि उपजीविकेची आव्हानं या कारणांमुळे ही मुलं शिक्षण व्यवस्थेबाहेर राहत असल्याचं त्यांनी नमूद केलं। नागपूर मडगाव रेल्वे एक्सप्रेसला काल नागपूर रेल्वे स्थानकावरून केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला। आठवड्यातून 2 दिवस चालवण्यात येत असलेल्या या गाडीला प्रवाशांचा 100% आणि सातत्यपूर्ण प्रतिसाद मिळत राहिला तर ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करेल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं। या गाडीला वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आदी महत्वाच्या स्थानकांवर थांबा आहे। पुण्यात गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये झालेल्या पुणे अॅग्री हॅकेथॉनमधील 16 नाविन्यपूर्ण उत्पादनांपैकी निवड झालेल्या 4 उत्पादनांना कृषी यांत्रिकीकरण योजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाही राज्य सरकारमार्फत सुरू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली। कृषी विभागाच्या वतीनं पुण्यातल्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात दुसऱ्या पुणे अॅग्री हॅकेथॉन 2026 स्पर्धेचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी त्या बोलत होत्या। यावर्षीच्या हॅकेथॉनमध्ये विविध राज्यातल्या सुमारे 1300 स्पर्धकांनी तर राज्यातून 867 स्पर्धकांनी सहभाग घेतला।

आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत काल 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय सदस्य राजू मंगू वेको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला तसंच इतर 6 कंपनी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या सर्वांकडून 65,34,000 रुपये रोख रक्कम, AK-47, SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64,00,000 रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38,00,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्य पदकं पटकावली. स्नॅच, क्लीन अँड जर्क या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली. हवामान. मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनगणना 2026च्या दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी CBI काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

100.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. सकाळचे 10 वाजलेले आहेत. मनस्पर्शी कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार.

0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

0: ऐकत रहा FM गोल्डवर
1: शंभर अंश एक मेगा हर्ट्स वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे. आता मनस्पर्शी कार्यक्रमातली आजची गोष्ट. सुखदा 2 दिवसाच्या सुट्टीनंतर ऑफिसमध्ये आली. ऑफिसमध्ये चांगल्या मोठ्या पदावर ती काम करत होती. अर्थातच तिच्या हाताखाली काम करणारे सगळे म्हणाले, मॅडम आल्या, मॅडम आल्या. आणि मग त्यांनी मॅडमना असं सांगितलं की आज आपल्या ऑफिसमध्ये मेडिकल कॅम्पचं आयोजन केलेलं आहे, आम्ही सगळे आमची तपासणी करून आलेलो आहोत, तर तुम्हाला सुद्धा तिथे बोलावलेलं आहे. सुखदा म्हणाली, हरकत नाही, मी आता तिथे जाऊन येते, तोपर्यंत तुम्ही आपापल्या कामाला सुरुवात करा. आणि मग सुखदा तिथे गेली. आणि डॉक्टरांनी तिला तपासलं आणि डॉक्टर म्हणाले, मॅडम तुम्हाला आता कामाला जाता येणार नाही, तर तुम्हाला आपल्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागेल. त्यावरती सुखदा म्हणाली, का, काय झालं आहे मला, मी तर ठीक आहे. अहो मॅडम, जसा बाहेर उन्हाचा पारा चढलाय ना, तसं तुमचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे. तुम्हाला उच्च रक्तदाब इथे दाखवतो आहे, बघा. अच्छा, त्यामुळे आता तुम्ही ऑफिसमध्ये कामाला तर जाऊ शकणारच नाही, पण तुम्हाला आत्ताच्या आत्ता आपल्या हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, तिथे विश्रांती घ्यावी लागेल आणि औषधं घ्यावी लागतील. त्यावरती सुखदाला 2 मिनटं विश्वासच बसेना, पण आता तिने स्वतःच्या डोळ्यांनी आपल्या ब्लड प्रेशरचा आकडा बघितला, मग त्यावरती काय बोलणार. ती एकदम घाबरली आणि तिला रडूच कोसळलं, कारण खरं तर ती 2 दिवसांच्या सुट्टीनंतर ऑफिसला आली होती. 2 दिवस तिला घरात भरपूर कामं होती आणि मुख्य म्हणजे पुढच्याच आठवड्यामध्ये तिच्या लाडक्या लेकीची 12वीची परीक्षा असणार होती, म्हणून घरातली काही कामं मार्गी लावण्यासाठी तिने ऑफिसमध्ये सुट्टी घेतली होती. खरं तर सुखदा एक कर्तव्य तत्पर आणि हुशार ऑफिसर होती. सगळी कामं वेळच्या वेळी करायला तिला आवडायची. खाणं पिणं, स्वतःचा व्यायाम याबद्दल सुद्धा ती अगदी काटेकोर असायची. फक्त प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट झाली पाहिजे असा तिचा कटाक्ष असायचा आणि बऱ्याच गोष्टींवर विचार करण्याची तिला सवय होती. आणि कदाचित या विचार करण्यामुळेच ब्लड प्रेशर वाढलं असेल. मग थोड्याच वेळात तिथे डॉक्टर बाई आल्या आणि त्या म्हणाल्या, अहो मॅडम.

घाबरून जाऊ नका, याच्यामध्ये विशेष असं काहीच नाही. काही वेळेला उच्च रक्तदाबाचा काहीही त्रास होत नाही आणि म्हणून जोपर्यंत आपण तपासणी करत नाही तोपर्यंत आपल्याला ही गोष्ट समजतच नाही. आता मात्र सुखदाला रडूच कोसळलं. तेव्हा त्या डॉक्टर बाईंनी सुखदाला धीर दिला. सुखदानी सुद्धा लगेचच रोहितला, म्हणजे तिच्या पतिदेवांना फोन केला.

तर मंडळी, एव्हानापर्यंत रोहित सुद्धा हॉस्पिटलमध्ये पोचला होता आणि तो सुद्धा काहीसा कावराबावरा झाला होता. तेव्हा सुखदा आणि रोहित दोघांनाही तिथल्या डॉक्टरीणबाईंनी धीर दिला. त्यांनी असं सांगितलं की उच्च रक्तदाब काही वेळा आपल्या लक्षात येत नाही, आपण सगळी कामं करत असतो, पण मग तुम्ही म्हणाल की मग काय करायचं म्हणून काय सारखं घाबरून राहायचं, तर अजिबातच नाही. आता मुख्य म्हणजे तुम्ही विश्रांती घ्या, आराम करा, आम्ही सांगतो ती औषधं वेळच्या वेळी घेत चला आणि किमान वर्षातून दोनदा तरी तपासणी करणं गरजेचं आहे.

डॉक्टरीणबाईंचा सल्ला दोघांनीही ऐकला तेव्हा रोहित आणि सुखदाला खूपच दिलासा मिळाला आणि अर्थातच नव्याने जगण्याची एक छान उमेद सुद्धा त्यांना मिळाली.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि मनस्पर्शी कार्यक्रम आवडतोय अशा प्रतिक्रिया शुभांगी कारेकर, सुहास पांडे आणि संतोष शिंदे या श्रोत्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्या, त्यांचे मनापासून आभार. 17 मे हा दिवस वर्ल्ड हायपरटेन्शन लीगद्वारे साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश उच्च रक्तदाब किंवा हायपरटेन्शनबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं आणि हृदयविकार, स्ट्रोक यासारख्या गंभीर आजारांना रोखणं. एकत्रितपणे उच्च रक्तदाबावर नियंत्रण ही 2026ची संकल्पना अर्थातच थीम आहे. या थीमद्वारे प्रत्येकाला नियमित आणि अचूक रक्तदाब तपासणी करण्याचं आवाहन केलेलं आहे.

तर रसिका हो, या उच्च रक्तदाबाला सायलंट किलर असं म्हटलं जातं. सुरुवातीला ह्याची कोणतीच लक्षणं दिसून येत नाहीत, पण हा उच्च रक्तदाब शांतपणे शरीरातल्या अवयवांचं नुकसान करत असतो. सततचा तणाव, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अतिरिक्त मिठाचं सेवन अशी काही प्रमुख कारणं याची आढळून येतात. आणि मग तुम्ही म्हणाल की अरे बापरे, मग काय आपण काय सततच तपासणी करत राहायचं का, कायम घाबरूनच राहायचं? पण असं मात्र नाही. प्रत्येक गोष्टीवर उपाय हा असतो. आपण म्हणतो ना, इच्छा तिथे मार्ग. याच्यावरती उपाय म्हणजे वर्षातून किमान एकदा तरी रक्तदाब तपासणी करून घ्या आणि मग वैद्यकीय सल्ल्यानुसार आहार विहार ठेवणं गरजेचं आहे. आणि डॉक्टरांनी जर काही औषधं घ्यायला सांगितलेली असतील तर ती मात्र वेळच्या वेळी घेणं, योग्य तो व्यायाम करणं आणि अर्थातच योग्य प्रकारचा आहार घेणं, या सगळ्या गोष्टी जर आपण सांभाळल्या तर नक्कीच आपण या सायलंट किलरला लांब ठेवू शकतो.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे आणि कार्यक्रम खूप आवडतोय अशा प्रतिक्रिया हेमंत धोंडे, मिलिंद टिपणीस, शंकर साठे आणि वसुमती ठोसर या आमच्या श्रोत्यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवल्या, त्यांचे मनापासून आभार. आता आपल्या सगळ्यांसाठी आहे आजची आठवणीतली कविता. कवितेचं नाव आहे फुंकर. ही कविता मंगेश पाडगावकरांच्या जिप्सी या काव्यसंग्रहातली आहे. ग्रीष्मामधल्या भरमाध्यांनी जेव्हा निपचित मूर्छित पडून असते माती, शिरी तप्तता झेलित डोंगर बसती, शून्यपणाने खिन्नपणाने झाडे पाहात बसती मृगजळ झुळझुळणारे, गरम झळांचे लावून पंख खुशाल, उगीच भटकत असतो वारा, सांगा याचे मनात नसता काही, बसतो बोलत निष्कारण पर्णांशी, हिरवी झाडे मुक्या मेंदीची संथ उभी हारीने, पानांच्या झुपक्यात दडून या त्यांच्या मुठी एवढा कुणी लाजरा पक्षी. शीळ घालतो चंचल नाजुक भित्री लवचिक, पापणीवरती जळत्या नीरवतेच्या तेवढीच ती फुंकर गार स्वराची,

0: श्रोते हो डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
1: तर रसिका हो, मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि मनस्पर्शी कार्यक्रम आवडल्याचे अनेक अभिप्राय दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. सर्वांचे मनापासून आभार. तर आज आपण बोलतो आहोत आपल्या आरोग्याविषयी. आणि आपलं आरोग्य जर आपल्याला उत्तम ठेवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपली दिनचर्या व्यवस्थित असणं गरजेचं आहे असं तज्ज्ञ मंडळींनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे तज्ज्ञ मंडळींचं असं म्हणणं आहे की तुम्हाला जर स्वतःला उत्तम आरोग्याचं वरदान मिळवायचं असेल तर मुख्य म्हणजे तुम्हाला पुरेशी झोप मिळणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही योग्य तो व्यायाम केला पाहिजे. आणि आपण जे म्हणतो की आजकाल बैठी जीवनशैली झालेली आहे, या बैठ्या जीवनशैलीमुळेच अनेक आजार आपल्या मागे लागतात. त्यामुळे रोज ठराविक वेळेला चालणं, ठराविक आहार घेणं, शांत झोप घेणं, जास्त विचार न करणं कुठल्याही गोष्टीवर, या सगळ्या गोष्टी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज किमान 30 ते 35 मिनिटं चालणं हे फार गरजेचं आहे असं तज्ज्ञ मंडळींचं मत आहे. इतकंच नाही तर दिवसातला काही वेळ हा आपल्याला योगाभ्यासासाठी सुद्धा ठेवायचा असतो. या गोष्टी जर आपण काटेकोरपणे पाळल्या आणि जर आपण चाललो तर नक्कीच आपल्याला उत्तम आरोग्य लाभू शकतं. फक्त असं आहे की या सगळ्या गोष्टी करताना एक शिस्त असायला हवी. म्हणजे त्यामध्ये काही मंडळी असं करतात की चालायचं म्हणजे एकदमच खूप चालायचं, तासनतास, ते इतकं की मग पाय दुखायला लागतात किंवा त्यातून काहीतरी वेगळी समस्या उद्भवते. तेव्हा आहार, विहार, पुरेशी झोप, योगाभ्यास ह्या सगळ्यासह जर आपण आपली दिनचर्या व्यवस्थित सांभाळली तर तज्ज्ञ मंडळींचं असं मत आहे की मग तुम्हाला काहीही वेगळं करण्याची गरज नाही. या सगळ्याचा अंतर्भाव असलेली जीवनशैली जर तुम्ही अंगीकारत असाल तर नक्कीच तुम्हाला उत्तम आरोग्य लाभेल. आणि आरोग्याच्या ज्या काही तुमच्या तक्रारी आहेत, ज्या समस्या आहेत, त्या थोड्याफार प्रमाणामध्ये नियंत्रणात राहू शकतील. याचं कारण आपण बऱ्याचदा कामामध्ये इथे इतके अडकून गेलेले असतो की आपल्याला या सगळ्या गोष्टी करायला वेळच नसतो. पण तज्ज्ञ मंडळी असं म्हणतायत की असं करू नका, निदान आठवड्यातून काही दिवस तरी या गोष्टी नियमितपणे करण्याचा प्रयत्न करा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजी मध्ये बोलणं जमेल का, इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा, याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
0: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
2: शंभर अंश एकमेगाहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. मनस्पर्शी कार्यक्रम सुरू आहे. आपण आज आहाराबद्दल बोललो, विहाराबद्दल बोललो, आपल्या दिनचर्येबद्दल बोललो, पण आणखी एक छोटीशी गोष्ट तज्ज्ञ मंडळींनी सांगितलेली आहे. जसं आपण नेहमी म्हणतो ना की आपल्याला नाही म्हणता आलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की जेव्हा सुट्टी असते आणि घरामध्ये आपल्या भरपूर असे वेगवेगळे पदार्थ केलेले असतात आणि ते किती खाऊ आणि किती नको असं आपल्याला होतं, अशा वेळेला आपल्याला आपल्या तोंडाला आणि अर्थातच आपल्या पोटाला नाही म्हणता आलं पाहिजे की नाही आज मी इतकं खाल्लं, आता बास, आता पुन्हा मला खायचं आहे, आणखी पुढे सुद्धा मला वेगवेगळे पदार्थ खाण्याची संधी मिळणारच आहे, पण आज मात्र पुरे असं म्हणता आलं पाहिजे.

100.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय. सकाळचे 11 वाजलेले आहेत आणि युवा तरंग कार्यक्रमाच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार. मित्रमैत्रिणींनो, संपूर्ण जगामध्ये

लंडन मॅरेथॉन अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. जगभरातून 8 ते 10 लाख स्पर्धकांमधून साधारणपणे 50,000 स्पर्धकांना यामध्ये धावण्याची संधी मिळते. आणि आज आपण ज्या मित्राला भेटणार आहोत ज्याचं नाव आहे ओमकार नाम जोशी, या ओमकारला ही संधी मिळाली आणि त्यांनी त्याचं अक्षरशः सोनं केलं. 42 किलोमीटर अंतराची ही मॅरेथॉन त्यांनी 5 तास 31 मिनिटांमध्ये पूर्ण केली. ही खरोखरच अतिशय कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. तेव्हा आपण या ओमकारचं खूप खूप स्वागत करूया. हाय ओमकार. ओमकार नमस्कार. ओमकार नमस्कार. हॅलो ओमकार नमस्कार. हॅलो. तर रसिक हो, काही क्षणातच आपण या ओमकारशी बोलणार आहोत. तोपर्यंत ऐकूया हे गाणं.

0: 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय आणि आता आपण बोलतो आहोत ओंकारशी. हॅलो ओंकार.
1: नमस्कार. हॅलो.
0: नमस्कार. तुझ्या कार्यक्रमामध्ये मी खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि ओंकार, मला तुला असं विचारायचंय की खरं म्हणजे तुला प्रश्न विचारायला मी खूप एक्साइटेड आहे आणि ऐकायला सुद्धा आपले सगळे मित्र मैत्रिणी खूप खूप एक्साइटेड आहेत आणि त्यांना तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे की तू हे मॅरेथॉन इतकी छान यशस्वीरित्या पूर्ण केलीस त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी तुझं अभिनंदन करते. तर मला असं सांग की तुला लहानपणापासूनच खेळाची खूप आवड होती का आणि शाळेमध्ये तुझा खेळांमध्ये सहभाग असायचा का?
1: हो, मला लहानपणापासून खेळाची खूप आवड होती. मी लहानपणीपासून खो खो हा खेळ खेळत होतो. म्हणजे 10 ते 12 वर्ष मी खो खो खेळलो आणि त्यानंतर मग मी कॉलेज आणि सगळ्या ह्याच्यामध्ये मग मी फुटबॉल आणि रनिंग मध्ये शिफ्ट झालो आणि मग रनिंगचं जर्नी चालू झाली. 2015 पासून मी धावायला सुरू केलं. मग ते 5 किलोमीटर पासून चालू केलं. मग 10 करत, मग 21 करत, मग 42 पर्यंत पोचलो 2018 पर्यंत.
0: अरे वा.
1: आणि त्यानंतर मग ही पूर्ण जर्नी चालूच राहिली मॅरेथॉन करण्याची आणि धावण्याची.
0: अच्छा. आणि आता तू सांगितलंस की म्हणजे ती जर्नी तुझी कंटिन्युअस चालू होती आणि मग ह्याच्यासाठी म्हणजे ज्या वेळेला आपण काहीतरी वेगळं करायचं ठरवतो त्यावेळेला नेहमी आपण असं बघतो की म्हणजे घरच्यांचं प्रोत्साहन फार महत्वाचं असतं. तर हा तुझा थोडासा वेगळा प्रवास आहे इतरांच्या पेक्षा. तर त्यासाठी तुला घरच्यांचं प्रोत्साहन कशा प्रकारे मिळालं किंवा मिळतंय असं म्हणूया?
1: घरच्यांचं प्रोत्साहन तर प्रत्येक वेळेला होतं. म्हणजे जेव्हा खो खो खेळायचो तेव्हा पण होतं, रनिंग चालू केलं, फुटबॉल चालू केलं. कारण घरच्यांचं असं मत होतं की काहीतरी ऍक्टिव्हिटी राहिली पाहिजे, कारण आपलं फिटनेस कायम आपण चांगलाच ठेवला पाहिजे. त्यामुळे प्रत्येक कोणताही खेळ असो तर प्रोत्साहन होतच. इव्हन आता जेव्हा मॅरेथॉन पण धावायला जायचं ठरवलं तेव्हा पण सगळ्यांनी एवढं अभिनंदन केलं, कौतुक केलं आणि तेवढंच प्रोत्साहित केलं की तू पूर्ण करू शकतोस. वेगळ्या देशात जाऊन करणार ओळखीमध्ये तर मी पहिलाच होतो, त्यामुळे प्रोत्साहन तर भरपूर होतं घरच्यांचं.
0: अर्थातच आता तू सांगितलंस की प्रोत्साहन भरपूर होतं आणि घरच्यांनी तुला अगदी सपोर्ट केलं सगळ्यांनी की तू तिथे जा. पण आता आम्हाला असं जाणून घ्यायचंय की ही जी स्पर्धा असते ही अतिशय आपण म्हणतो ना मानाची समजली जाते. तर मुळामध्ये या स्पर्धेमध्ये जर एखाद्या धावपटूला सहभागी व्हायचं असेल तर त्यांची प्रक्रिया किंवा ज्याला आपण प्रोसेस म्हणतो ती प्रोसेस काय असते, त्यांनी कशा प्रकारे प्रयत्न करायला हवेत हे तू आम्हाला सांग. पण मध्ये ना आपण एक छोटंसं गाणं ऐकूया आणि मग पुन्हा आपल्या गप्पांकडे वळूया. चालेल ओंकार?
1: हो चालेल.
2: शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची आहे पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची, परवा भी कुणाची.

0: शंभर अंश एक मेगा हर्ट्स वर आकाशवाणी मुंबई ची एफ एम गोल्ड वाहिनी आपण ऐकताय युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण आज गप्पा मारतो आहोत ओमकार नाम जोशी या आपल्या मित्राशी। तर ओमकार, आता तू आम्हाला लगेच सांग की तिथे जेव्हा तू ठरवलंस की आता इथे आपल्याला धावायचंय किंवा इथे आपल्याला मुळात सहभागी व्हायचंय, तर त्याच्यासाठी काय करावं लागतं?
1: बरोबर। तर ही लंडन मॅरेथॉन ही जगातली सात सर्वात मोठ्या मॅरेथॉन आहेत त्याच्यापैकी येते, त्याला वर्ल्ड मेजर्स म्हणतात ते। तर ही लंडन आहे हे त्याच्यापैकी एक आहे, बर्लिन जी जर्मनीमध्ये येते, मग एक सिडनी जी ऑस्ट्रेलियामध्ये येते, टोकियो जपानमधली, आणि मग तीन आहेत त्या युएसमध्ये आहेत, न्यूयॉर्क, बॉस्टन आणि शिकागो। तर ह्याच्यासाठी क्वालिफिकेशन म्हणजे खूप अवघड होतं, म्हणजे त्याच्यात वेगवेगळे भाग होते। एक होतं की तुमचं वेळ पूर्ण मॅरेथॉन संपवायची 18 ते 40 वयापर्यंत 2 तास 52 मिनिटाच्या आत करायची पुरुषांच्या कॅटेगरीमध्ये, आणि प्रत्येकासाठी वेगळी वेगळी होती, ते भरपूर अवघड म्हणायला, त्यामुळे तो एक भाग झाला। दुसरा भाग होता की तुम्ही कोणत्या तिथल्या चॅरिटेबल संस्था असतात त्यांना डोनेशन देऊन तुम्ही त्याच्या थ्रू धावू शकता। तिसरं असतं की तुम्ही टूर्स कंपनीज असतात ज्या ऑर्गनाईज करतात अशा मॅरेथॉन्स आणि मॅरेथॉन टूर्स पूर्ण, तर त्यांच्या थ्रू करू शकता। आणि चौथं असतं की तुम्ही लकी ड्रॉ मध्ये नाव टाकता, त्याला बॅलेट म्हणतात। त्या बॅलेटमध्ये तरी साधारण मागच्या वर्षी 11 ते 12 लाख लोकांनी नाव टाकलेलं होतं, आणि त्याच्यामध्ये 15,000 लोकांची निवड झालेली, तर त्यामध्ये मी माझं नाव टाकलेलं होतं, आणि ते पहिल्यांदाच नाव टाकलेलं आणि असं नाव आलं त्या ह्याच्यात अनपेक्षितपणे, त्यामुळे त्याच्या थ्रू माझं झालं। आणि साधारण मागच्या वर्षी यावर्षी 60,000 लोकांनी ती मॅरेथॉन पूर्ण धावले, त्याच्यापैकी हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये गेला की 59,000 लोकांनी ती पूर्ण केली
0: मॅरेथॉन। खूप छान किलोमीटर, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की हा खरोखरच खूप मोठा आणि गौरवशाली उपक्रम आहे आणि तो तू पूर्ण केलास, त्याच्यासाठी तुझं मनापासून अभिनंदन। आणि ओमकार, आपल्या गप्पा आता अशा सुरू राहणार आहेत, आणि फक्त आपण आता आपल्या मित्रमैत्रिणींना असं सांगूया की आता काही क्षणातच आपल्याला काही संदेश ऐकायचेत, ते संदेश आपण ऐकू, मग एक छोटंसं गाणं ऐकूया, आणि मग या गाण्यानंतर मला तुला असं विचारायचंय ओमकार की मुळात ही जी मॅरेथॉन आहे, तू इतकं छान वर्णन केलंस, तर या मॅरेथॉन बद्दल आम्हाला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की त्यावेळेला तिथे माहोल कसा असतो, तिथलं वातावरण कसं असतं, आणि तिथे तुला नेमकं काय वाटलं, हे सगळं आपण बोलणारच आहोत। फक्त काही संदेश आणि एक छोटंसं गाणं, आणि मित्रमैत्रिणींनो तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पण ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबईची एफ एम गोल्ड वाहिनी।
2: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि मा

0: शंभरांश एक मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची एफएम गोल्ड वाहिनी आपण ऐकताय आणि युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे. आणि आज आपल्या सोबत आहे लंडन मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण करणारा ओंकार नामजोशी. ओंकार, पुन्हा एकदा तुझं खूप खूप मनापासून स्वागत करते आजच्या कार्यक्रमामध्ये. आणि मगाशी आपण थांबलो होतो तिथे, परत आपण तिथूनच सुरुवात करतोय. तू आम्हाला सांग की तिथला माहोल कसा असतो, आणि आपण म्हणतो ना की जिथे आपण स्पर्धेसाठी जातो तिथलं वातावरण कसं असतं, तिथे लोकांचा उत्साह कसा असतो, या सगळ्या गोष्टी तुला कशा जाणवल्या तिथे?
1: सो सर्वप्रथम आपण मुंबई आणि भारतात बघतो की मॅरेथॉन ह्या असतात ह्या सकाळी सुरू होतात, साधारणपणे 5, 5:30, 6 वाजल्याच्या दरम्यान सुरू होतात. पण भारताच्या बाहेर हे बघितलं मी की त्या उशिराने चालू होतात. म्हणजे जे सर्वात फास्टेस्ट रनर्स असतात, जे ज्यांनी आता लंडन मॅरेथॉनला वर्ल्ड रेकॉर्ड पण केला, 1 तास 59 मिनिटात त्यांनी पूर्ण केली, त्यांची शर्यत चालू होते 9 वाजता सकाळी. आणि मग त्या पाठोपाठ बाकीच्यांच्या शर्यती सुरू होतात प्रत्येकाच्या वेळेनुसार. त्यामुळे माझी साधारण चालू झाली 10:45 दरम्यान. त्यामुळे तो एक भाग वेगळा असतो की भारतात आणि तिथल्या मॅरेथॉन मध्ये. तिथलं वातावरण खूपच वेगळं होतं की एकतर उशिरा असते त्यामुळे प्रत्येक जण येतो तिथे प्रत्येकाला चिअर करण्यासाठी म्हणा, प्रोत्साहित करण्यासाठी. म्हणजे घरातनं बाहेर प्रत्येक जण येतो, म्हणजे ओळखीचा नसला धावणारा तरी त्यांच्यासाठी सगळेजण येतात. म्हणजे 42 किलोमीटरच्या पूर्ण रूट मध्ये मी असं एकही जागा बघितली नाही जिकडे कोणी उभं नव्हतं प्रोत्साहित करायला लोकांना. त्यामुळे तो एक वेगळाच भाग असतो आणि सगळेजण 42 धावणारे असतात, त्यामुळे प्रत्येकाची तयारी पण तेवढीच असते की सराव भरपूर एक एक वर्ष आधीपासून चालू करावा लागतो. त्यामुळे प्रत्येक जणाचे अनुभव वेगळे असतात, वेगळ्या वेगळ्या देशांमधनं येतात लोक, त्यामुळे नवनवीन गोष्टी शिकायला पण मिळतात त्या रेसमध्ये.
0: आणि आता तू सांगितलंस की हे किती महत्वाचं आहे की जरी तो धावपटू आपण म्हणूया तो ओळखीचा नाही, पण त्याला प्रोत्साहित करण्यासाठी तिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित असतात. म्हणजे खरोखर स्पर्धकाला त्यामुळे आपण म्हणतो ना एक प्रकारचं त्याचं मनोबल वाढतं आणि कुठेतरी त्याचा आत्मविश्वास सुद्धा दुणावत असेल, नाही का? तुलाही तसंच वाटलं असेल. आणि आता तू सांगितलंस की ज्या वेळेला इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असतं, इतका मोठा पल्ला गाठायचा असतो, तर त्या गोष्टी काही अशा थोड्या कालावधीत होत नाहीत, तर त्याच्या पाठीमागे कितीतरी वर्षांची मेहनत असते. तर ही मेहनत तू कशा प्रकारे

0: केलीस हे सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल.
1: नक्कीच नक्कीच. सो मी जसं म्हटलं, मी 2015 पासून रनिंग धावायला सुरू केलं. 2019-20 पर्यंत मी फुल पूर्ण मॅरेथॉनच्या तयारीत होतो. त्यानंतर मला तेव्हा दुखापत झालेली, मुंबई मॅरेथॉन जेव्हा मी धावत होतो तेव्हा. त्यानंतर त्या दुखापतीत थोडासा वेळ गेला तो त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी, आणि त्यानंतर कामाच्या गडबडीत आणि सगळ्या गोष्टींमध्ये अजून काही वर्ष गेली. पण त्यानंतर मी हे पूर्ण परत ठरवलं की नाही, आपल्याला स्वतःच्या तब्येतीसाठी आणि प्रत्येक ह्याच्यासाठी आपल्याला परत धावायला सुरू केलं पाहिजे. मग मी साधारण 1.5 वर्षाआधी परत चालू केलं धावायला पूर्ण. पण ते डिरेक्टली 42च्या तयारीसाठी अजिबात नव्हतं केलं. मी चालू केलं 5 किलोमीटरनी धावायला, 10 किलोमीटरनी धावायला. मग त्याच्यासाठी भारतातल्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मी गेलो धावण्यासाठी. बंगलोर म्हणा, दिल्ली म्हणा, कलकत्ता म्हणा, असं. आणि मग मुंबईला, मी यावर्षी 42 केली जानेवारीमध्ये. 42 किलोमीटर धावलो कारण लंडनला पण जाण्याचं तयारी होती. मग म्हटलं एक मॅरेथॉन जेव्हा आपण धावतो तेव्हा पुढच्या ह्याची तयारी आपली होते. सो ते पूर्ण जर्नी ती होती माझी की 10 पासून चालू करून मग परत 42 पर्यंत. पण त्याला त्याच्यासाठी वेळ द्यावाच लागतो. लगेच करण्यात दुखापत होऊ शकते, सो आपण तयारी पूर्णपणे केली पाहिजे त्याच्यासाठी.
0: बरोबर. आणि हे तू खूप छान सांगितलंस की कशी तयारी करावी लागते आणि आपल्याला सगळ्या दृष्टीने, म्हणजे तू जसं म्हणालास की त्याच्यात शारीरिक तर मेहनत असतेच, सातत्याने तुम्हाला धावावं लागतं, आणि आणखीन काही आपण म्हणूया आणखीन काही एक्सरसाइज किंवा असे व्यायामाचे प्रकार वगैरे तुम्हाला करावे लागतात का? किंवा विशेष करून आपण बघतो की जे धावपटू असतात त्यांना आपण म्हणतो की त्यांना एक स्टॅमिना कायम त्यांना ठेवावा लागतो, तर यासाठी खास त्यांनी त्यांच्या आहाराकडे पण लक्ष दिलं पाहिजे का असं तुला वाटतं का?
1: नक्कीच नक्कीच. आहाराकडे तर लक्ष दिलंच पाहिजे कारण जसं मी म्हटलं, मधला एक पिरियड होता जेव्हा मी धावत नव्हतो तेव्हा खाण्याकडे वगैरे पण दुर्लक्ष होत होतं. त्यामुळे आता परत ते लक्षात आलं की सगळं आपण व्यवस्थित पाळलं पाहिजे. त्यामुळे ती एक प्रोसेस असते की घरचं खाणं एक महत्वाचा भाग असतो त्याच्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे की ही मॅरेथॉन एका पॉइंट पर्यंत असते, स्टॅमिनावर आपण धावू शकतो. पण आपल्या बॉडीला पण आपल्याला कळलं पाहिजे की कुठे थांबलं पाहिजे. उगाच असं नाही झालं पाहिजे की आपल्याला वेळ कमी करायचा म्हणून आपण जास्त जोरात धावतोय. आपल्याला एका वेळेला कळतं की आपण एवढ्या जोरात धावू शकतो, मग तेव्हा थोडं थांबलं तरी काही हरकत नसते. डोक्यात एक धावण्याबरोबर हे डोक्यात पण असतं आपल्या की आपल्याला ते पूर्ण करायचं आहे. सो एक असा पॉइंट येतो की असं वाटतं की आता 26 किलोमीटर झालेत, 29 किलोमीटर झालेत, अजून 13 किलोमीटर आहेत, आणि तेव्हा आपल्या शरीराने गिवअप केलेलं असतं. पण मग तेव्हा डोक्याचं आपण हे करायचं की आपल्या एवढे आपण मेहनत घेतलेली आहे ती धावण्यासाठी, आणि आपण एवढे आलेलो आहोत ते, आणि आता 10 किलोमीटर आपण 10 किलोमीटरच उरलेत. सो ते एक पूर्ण करणं एक पूर्ण डोक्याचा भाग असतो. आणि याच्यात मित्रमैत्रिणींचा पण सहभाग खूप महत्वाचा असतो. कारण मी पण आता बघायला गेलो तर मार्च एप्रिलचं हे दरम्यान होतं, त्यामुळे उकाडा भरपूर चालू झालेला इकडे. त्यामुळे नुसतं एकटा जरी मी धावायला गेलो असतो तरी पूर्ण करू शकलो नसतो. मग तेव्हा मित्रमैत्रिणी सगळे धावायला यायचे, प्रोत्साहित करायचे, आणि ते पण त्यांचे लॉंग रन आम्ही म्हणतो ते करायला यायचे. सो त्यांचा पण त्याच्यात भरपूर
0: मोलाचा वाटा असतो. आणि आता तू बोलता बोलता एक ओंकार खूप छान मुद्दा सांगितलास, तो म्हणजे की हवामानाचा, म्हणजे आपल्या इकडचं हवामान. आता मार्च म्हणजे आता तर प्रचंड उकाडा सुरू आहे, तर या हवामानाचा सुद्धा ज्या वेळेला स्पर्धेमध्ये आपण भाग घेतो, म्हणजे मग त्याच्यामध्ये हवामान असेल, जसं आता तू जेवणाचं सांगितलंस त्याप्रमाणे पाणी पिणं, म्हणजे खेळाडूंना सुद्धा मला वाटतं सांगितलं जात असेल की अमुक एक तासामध्ये इतकं पाणी पिणं किंवा दिवसभरामध्ये किती पाणी प्यायलं पाहिजे, या सगळ्याच गोष्टींचा मला वाटतं परिणाम होतो का या धावपटूंच्या ओव्हरऑल आपण म्हणतो ना परफॉर्मन्सवर?
1: नक्कीच नक्कीच. पाणी तर सर्वात आवश्यक असतं या आत्ताच्या काळामध्ये, तरी आपण घेऊन धावलंच पाहिजे. मी तर म्हणतो भले 5 किलोमीटर असो, 10 किलोमीटर असो, पण पाणी थोड्या थोड्या वेळाने घेणं आवश्यक आहे. त्याबरोबरच इलेक्ट्रोलाइट किंवा मिठाचं पाणी असेल तरी ते पण आपण घेऊ शकतो. त्यांनी एक लॉंग रन किंवा कोणतेही शॉर्ट रन मध्ये पण आपल्याला नक्कीच फायदा होतो त्या गोष्टींचा.
0: बरोबर. आणि ओंकार तुला अजूनही तुझ्याशी ना छान गप्पा मला मारायचे आहेत,

0: तर तू जे सांगितलंस की जेव्हा आपण एखादी मोठी स्पर्धा त्याच्यामध्ये भाग घेतो तेव्हा ते एक आव्हान असतं आपल्या समोर. आणि तू जे म्हणालास ना की हे सगळं डोक्यात असतं की इतके तास झाले, अजून इतकं अंतर गाठायचंय किंवा अजून इतका टप्पा आपल्याला गाठायचंय, तर त्या सगळ्यासाठी कुठेतरी एक मनावर दडपण हे असतंच. तर त्याबद्दल सुद्धा तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की या स्पर्धेच्या वेळेला तुझ्यावर किती दडपण होतं. पण त्याआधी आपण एक छोटंसं गाणं ऐकूया आणि मग आपण तुझ्या दडपणाकडे वळूया आणि त्याच्याबद्दल तू आम्हाला सांग की त्या सगळ्यावर तू कशी मात केलीस.
1: नक्की नक्की.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: ऐकत रहा FM गोल्डवर
1: 100.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबईचे FM गोल्ड वाहिनी आपण ऐकतोय आणि आपण गप्पा मारतो आहोत ओंकार नामजोशी या आपल्या मित्राशी. तर ओंकार, आपण दडपणाबद्दल बोलणार होतो, तर तू असं सांग की त्यावेळेला कितपत दडपण होतं तुझ्या मनावर?
2: बरोबर. तर दडपण थोडं होतं, कारण मी जे मी आधी जसं म्हटलं तसं मी 2015 ते 2019 धावायचो, तेव्हा माझी फुल मॅरेथॉन व्हायची 4.5 तासाच्या आतमध्ये. पण एवढे आता वर्ष गेल्यानंतर परत पहिल्यापासून झिरो पासून सुरुवात केली, तेव्हा जानेवारीमध्ये माझी जेव्हा मुंबई मॅरेथॉन धावलो तेव्हा ती साधारण 6 तासात पूर्ण झालेली. तर हे थोडं दडपण होतं की थोडे आपल्याला वेळ इम्प्रूव्ह झाली पाहिजे आपली, कारण शेवटी नाही म्हटलं तरी आपण जेव्हा बाहेरच्या देशात जातो तेव्हा एक आपण थोडाफार खर्च तरी करून जातो. तर आपल्याला एक जे माहिती असतं की हा मी जर एवढा खर्च करणार आहे तर मी चांगलं स्वतःसाठी तरी चांगलं केलं पाहिजे, पण त्याचबरोबर शरीराचं पण काळजी घेतली पाहिजे की उगाच जास्त नाही केलं पाहिजे, नाहीतर परत दुखापत होऊन परत असं वेळ नाही गेला पाहिजे कशाही साठी. त्यामुळे थोडं होतं, पण ते जसं मी म्हटलं सगळ्या मित्रमैत्रिणींची साथ होती ह्याच्यामध्ये, त्यामुळे ती होऊन गेली पूर्ण मॅरेथॉन.
1: आणखी ना तिथे म्हणजे जेव्हा तू गेलास त्यावेळेला आणखी तुझ्या सोबतचे जे खेळाडू होते ते त्यापैकी आपल्या देशामधले कोण कोण होते का?
2: होते आपल्या देशामधले पण बऱ्यापैकी होते, पण असं असतं की एवढे जण होते की पण माझ्या ओळखीमध्ये कोणीच नव्हतं, कारण त्याचं क्वालिफिकेशन एवढं कठीण वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं असतं की त्यामध्ये भारतातनं वेगळ्या वेगळ्या भागातनं पण लोक होते, मग महाराष्ट्र असो महाराष्ट्राच्या बाहेरचे असो, पण एवढे जणांमध्ये फार कमी लोक असे असतात की जेव्हा जे आपल्या ओळखीचे असतात, त्यामुळे पण होते भारतातलं प्रतिसाद होता टूर कंपनीज म्हणा किंवा ज्यांचं ज्यांचं माझ्यासारखं बॅलेटमध्ये नाव आलं किंवा जे फास्ट रनर्स होते जे 3 तासाच्या आत वगैरे धावणारे होते तसे पण होते भारतातले. हो
1: बरं. आणि आता तू सांगितलंस म्हणजे तिथला माहोल, तू सगळं छान वर्णन आम्हाला केलंस, त्यामुळे आम्हाला इथे बसून कल्पना आली की तिथे तुला कशा प्रकारे सगळं तू केलंस. पण असं असतं ना रे ओंकार की आपण खूप तयारी करतो, म्हणजे जसं आपण म्हणतो की एखादा गायक मैफिलीची अगदी खूप तयारी करतो, पण प्रत्यक्ष जेव्हा मैफिलीत गाण्याची वेळ येते तसंच जेव्हा तुझी प्रत्यक्ष धावण्याची वेळ म्हणूया किंवा तो क्षण जेव्हा आला तेव्हा तू सगळं आपण म्हणतो ना सगळं बाजूला ठेवून आधी घडलेल्या वाईट गोष्टींचा विचार वगैरे टाळून फक्त ध्येय डोळ्यासमोर ठेवून तू ते अचीव केलंस, त्या क्षणाला काय वाटलं तुला?
2: तर आज सर्वप्रथम आधी मी काही दिवस आधी गेलो तिकडे जेणेकरून तिथलं वातावरण आणि सगळ्यासाठी अनुभवायला, कारण डायरेक्ट मुंबईमधनं लंडनला जाऊन धावलो असतो तर एखाद वेळेस सगळं व्यवस्थित जमलं नसतं, म्हणून काही दिवस आधी जाणं पण महत्वाचं होतं, आधी जाऊन एक थोड्याशा धावा करणं इम्पॉर्टंट होतं. सो मी तसं केलं आणि मग या दिवशी रेस चालू झाली तो तर एक वेगळाच अनुभव होता, कारण बघायला गेलं तर अख्खं शहरच फिरून होतं 42 किलोमीटर मध्ये, ईस्ट पासून चालू होऊन वेस्ट पर्यंत त्या बकिंगहॅम पॅलेसच्या समोर ती रेस संपते, तेव्हा एक वेगळंच वातावरण असतं की सगळं लंडन ब्रिज शॉवर ब्रिजच्या इकडनं आपण जातो, जे जे आपण सगळं फोटोज मध्ये बघितलंय व्हिडिओज मध्ये बघितलंय त्या त्या मोठ्या ठिकाणून आपण धावतो, तर तो एक वेगळाच अनुभव असतो जो एका वेळेनंतर शब्दात पण सांगता येत नाही, पण तो अनुभवायला असं असतं वेगळंच हे माहोल असतं तिथे.
1: आणि ते तू पूर्ण केलंस आणि त्या क्षणी म्हणजे तू म्हणालस जसं की ते नेमकं शब्दात सांगणं कठीण आहे पण खरोखरच तू ते करून दाखवलंस. तर आता मला तुला एक विचारायचं की आज असे अनेक आपले मित्रमैत्रिणी आहेत की ज्यांची पण अशी तुझ्यासारखी स्वप्न असतील की आम्हाला पण असं धावायचंय किंवा आम्हाला पण ह्याच्यामध्ये सहभागी व्हायचंय, तर त्यांना तू काय सांगशील?
2: नक्की. हे खरं सांगू तर लंडन मॅरेथॉन पण झालं माझ्या काही मित्रांमुळे जे युके वगैरे मध्ये राहतात, ते बऱ्याच वर्षांपासून मला बोलवत होते तर काही ना काही कारणामुळे होत नव्हता तो प्रवास, पण मग मी मागच्या वर्षी मी असंच एका मित्राशी बोलत असताना मी त्याला म्हटलं

0: मी नाव माझं टाकतोय लंडन मॅरेथॉन मध्ये, जर आलं तर मी येईन तुम्हाला भेटायला. आणि त्या ह्याच्या बॅलेटमध्ये माझं नाव आलं, त्यामुळे हा प्रवास घडला. पण एक एक वर्ष आधीपासून ह्याचं काय म्हणतात रजिस्ट्रेशन किंवा हे चालू होतं. तर आता बघायला गेलं तर पुढच्या वर्षीच्या लंडन मॅरेथॉनचं जे बॅलेट मधनं ज्यांना नाव टाकायचं होतं ते संपलेलं आहे. ते जशी रेस संपते त्याच्या 2 ते 3 दिवसामध्ये ते त्याच्यात नाव टाकण्याचा पण वेळ संपतो
1: संपून जातो.
0: सो ज्यांना करायचं असेल आता त्यांना उरलेले ऑप्शन्स असतात की 3 तासाच्या आत एखाद जर ते धावले किंवा चॅरिटी थ्रू धावले किंवा त्या कोणत्या टूर कंपनी असतात त्या त्यांच्याकडनं. पण ह्याच वेळेला जर त्यांना दुसऱ्या देशांमधल्या धावायच्या असतील तर ते पण एक एक वर्ष आधी उघडतं. ते वेगळ्या वेगळ्या महिन्यात असतात प्रत्येक. सो बर्लिनची असते ती ऑक्टोबरच्या साधारणपणे असते. सो प्रत्येकाचा एक एक वर्ष आधी ते संपतो त्याचं रजिस्ट्रेशन नियमने.
1: पण ह्या सगळ्याची जर माहिती आपल्याला हवी असेल तर ती या आपल्या मित्रमैत्रिणींना कुठून मिळू शकते? म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी काय करायला हवं की आपण म्हणतो ना की स्वतःला अपडेट ठेवणं की आता कुठली मॅरेथॉन कधी आहे आणि त्याची आपण म्हणतो ना की त्याची पात्रता किंवा शेवटचा दिवस नोंद करण्याचा काय आहे, या सगळ्या गोष्टी कशा कळू शकतात त्यांना?
0: हे तर सोशल मीडियावरनच सर्वात पहिले कळू शकतं की प्रत्येक जे जी रे मॅरेथॉन असते त्यांचे स्वतःचे इंस्टाग्राम म्हणा फेसबुक म्हणा सगळ्यावर पेजेस असतात, त्याच्यावरच ते अपडेट करत असतात. त्याचबरोबर प्रत्येकाच्या वेबसाईट पण असतात किंवा वर्ल्ड मेजर नावाची एक वेबसाईटच आहे त्यांची ज्याच्यात या सगळ्या रेसेस कव्हर होतात. म्हणजे ह्या वर्ल्ड मेजर 7 रेसेस असतात, त्याचबरोबर हाफ मॅरेथॉनच्या पण असतात. म्हणजे असं नाहीये की ज्यांना हे धावायचंय त्यांना फुलच मॅरेथॉन केल्या पाहिजेत. तर जगातल्या तशा हाफ मॅरेथॉनच्या पण सिरीज असतात ज्या बर्लिनला होतात, अॅम्स्टरडॅमला होतात, प्रागला होतात, स्पेनमध्ये होतात, बऱ्याच ठिकाणी होतात. तर त्या वर्ल्ड मेजरच्या वेबसाईटवर जरी गेले ना तरी प्रत्येकाला ती माहिती मिळू शकते.
1: बर, आणि त्याच्यामध्ये त्यांना सहभाग घेता येतो. आणि खरंच ओंकार म्हणजे तू इतक्या छान म्हणजे छोट्या छोट्या मुद्द्यांचा तुझ्या बोलण्यामध्ये समावेश केलास आणि आम्हाला बोलता बोलता अगदी सहज गप्पा मारता मारता बऱ्याच गोष्टी सांगितल्यास की म्हणजे आपल्याला परदेशात जायचं असेल तर तिथे एकदम आधी जाऊ नये, थोडंसं आधी जावं म्हणजे तिथल्या वातावरणाशी तिथल्या सगळ्या गोष्टींशी आपला परिचय होतो, आपल्या मनाची तयारी होते आणि मग आपल्याला जे ध्येय गाठायचं असतं ते आपल्या दृष्टीने सोपं होतं. आणि आता असं विचारीन जाता जाता अगदी की पुढे आता तुझे काय संकल्प आहेत?
0: तर आता जसं म्हटलं ही एक पहिली लंडन मॅरेथॉन झाली, आता त्या वर्ल्ड मेजर पूर्ण करणाऱ्यांना पण एक वेगळं सर्टिफिकेट आणि एक वेगळं मेडल मिळतं ज्या मी ज्या 7 म्हटलं तर ते आता करण्याची इच्छा आहे. पण बघूया, कारण शेवटी बॅलेट मधनच नाव टाकायचे विचार आहे की त्याच्यामधनं झालं तर बेटर आहे, कारण नाहीतर दुसऱ्या ह्याच्यात पण चॅरिटी किंवा टूर मधनं पण एक प्रकारचे अजून अति खर्च पण होतो त्याच्या थ्रू.
1: बरोबर.
0: सो बॅलेट मधनं किंवा जर वेळ कमी करून जर त्या थ्रू क्वालिफाय होता आलं तर तोच इच्छा आहे की त्या पूर्ण 7 रेसेस करायच्या. आणि दरवर्षी होते ती मुंबई मॅरेथॉन तर धावतोच, त्यामुळे
1: जरूर. आणि म्हणूनच ओंकार आता मी इतकंच म्हणेन की तुझ्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होत आणि तुला असंच उज्ज्वल यश मिळत राहो अशी सदिच्छा व्यक्त करते. आणि मुख्य म्हणजे आजच्या आपल्या युवा तरंग कार्यक्रमामध्ये तू सहभागी झालास आणि अगदी छान गप्पा मारता मारता आपल्या मित्रमैत्रिणींना खूप गोष्टी सांगितल्यास, त्यासाठी आकाशवाणीच्या संपूर्ण टीमतर्फे तुझे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.

0: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
0: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

रसिका हो, युवा तरंग कार्यक्रमामध्ये झालेली ओमकार नामजोशी या धावपटूची घेतलेली मुलाखत अत्यंत रंजकदार आणि बहारदार आहे. ओमकारचं मनापासून अभिनंदन आणि त्याला खूप खूप शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया गायत्री वैशंपायन यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. त्यांचे मनपूर्वक आभार.

0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही वनिता मंडळ.
3: श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
4: युवा तरंग हा कार्यक्रम आवडल्याची प्रतिक्रिया मिलिंद टिपणीस यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली. त्यांचे मनपूर्वक आभार.

100.1 MHz आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय आणि दुपारचे 12 वाजलेले आहेत. रंजक सफर कार्यक्रमाच्या सगळ्या श्रोत्यांना अर्चना दिनेशचा मनपूर्वक नमस्कार. तर मंडळी, सध्या आपल्याला माहितीच आहे, सध्या सुट्टी पडलेली आहे. अनेक मंडळी मामाच्या गावाला जात आहेत, कोकणामध्ये जात आहेत, कारण आत्ता हीच तर वेळ आहे कोकणामध्ये जाऊन कोकण मेव्याचा आस्वाद घेण्याची. तेव्हा आपल्या चाणाक्ष रसिक मंडळींनी ओळखलं असेलच की आजची आपली रंजक सफर आहे या कोकण मेव्याची.

तर मंडळी, आजची आपली रंजक सफर जी आहे ती कोकण मेव्याची आहे. म्हणजे कोकणामध्ये मिळणाऱ्या प्रत्येक फळाबद्दल, वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांबद्दल, वेगवेगळ्या पदार्थांबद्दल, एकंदर कोकणाबद्दल आपण आजच्या कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये आम्ही ज्या काही खास गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत त्याच्यावरच आधारित आपले प्रश्न असणार आहेत. तेव्हा तुम्ही फक्त इतकंच करायचं की हा कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकायचा, म्हणजे मग तुम्हाला दुसरा कुठलाही शोध उत्तरं देण्यासाठी करावा लागणार नाही.

तर मंडळी, आत्ता कोकणामध्ये जाऊन कोकण मेवा खाण्याची मजा काही वेगळीच असते. आपल्याला माहितीच आहे की सध्या आंबे, त्यामध्ये रत्नागिरी हापूस, देवगडचा आंबा असे कितीतरी आंब्यांचे प्रकार आहेत. आता त्याबद्दलच आपण बोलत बसलो तर आपला कार्यक्रम आंब्यांवर बोलण्यामध्येच संपून जाईल. पण असं बघा, हापूस, पायरी, रायवळ आंबा, त्याचप्रमाणे खास करून कोकणामध्ये मोठीच्या मोठी पाटी आणि त्यामध्ये मिळणारे चोखून खायचे छोटे छोटे आंबे, हे तर चवीला इतके गोड असतात आणि कोकणातल्या घराघरांमध्ये अशा पाट्याच्या पाट्या भरून घरात येणाऱ्या पाहुणे मंडळींसाठी, खास करून बच्चे कंपनीसाठी हे छोटे आंबे आणले जातात. त्याला काही ठिकाणी गोटी आंबे असं सुद्धा म्हटलं जातं, कारण ते छोट्या आकाराचे असतात. रायवळ आंबे असतात, तेही चोखून खाता येतात. अशी ही छोट्या आंब्यांची पाटी भरून ठेवलेली असते आणि मुलं खेळून आली, त्यांना भूक लागली की त्यामधला एक आंबा घ्यायचा, तो स्वच्छ धुवायचा, मस्तपैकी मऊ करायचा आणि चोखून खायचा. यामध्ये जी गंमत असते ना, ती ज्यांनी अनुभवली आहे त्यांनाच फक्त कळेल. आता या छोट्या आंब्यांपासून, मी मगाशीच सांगितलं की हे छोटे आंबे चवीला अत्यंत गोड असतात, या छोट्या आंब्यांपासून त्याला काही जण आंब्याचं रायतं असं म्हणतात. हे रायतं बनवलं जातं आणि छान ते भाताबरोबर सुद्धा खाल्लं जातं. याच आंब्याच्या रायत्याला सासव असंही म्हटलं जातं. ते सुद्धा घराघरामध्ये करून खाण्याची पद्धत आहे. आता आपण बघतो ना की आंब्याचे सुद्धा कितीतरी प्रकार केले जातात. कच्च्या कैरीचं तर काय पन्ह केलं जातं, कैरीची चटणी केली जाते, कैरीचा टक्कू केला जातो, कैरीच्या लोणच्याचे सुद्धा कितीतरी प्रकार असतात. म्हणजेच काय, हापूसचा आंबा असू दे, त्याच्या रसाची वेगळी चव, पायरी आंब्याची वेगळी चव, रायवळ आंब्याची वेगळी चव. मग काय, कोकणामधल्या ज्या स्त्रिया असतात त्या या दिवसामध्ये कामामध्ये अगदी गढून गेलेल्या असतात, कारण काही वेळा असं होतं की बऱ्याचदा भरपूर आंबे तयार होतात. या आंब्याचा रस काढून तो रस आटवून ठेवावा लागतो, म्हणजे मग तो काही दिवसांनी आपल्याला जेव्हा

हवा असेल तेव्हा पुन्हा वापरता येतो. काही गृहिणी या आटवलेल्या रसाच्या आंब्याच्या वड्या करतात, आंब्याची साठं करतात, असे कितीतरी उद्योग या दिवसामध्ये कोकणातल्या गृहिणींचे सुरू असतात.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

मी म्हटलं ना, आत्ता कोकणमधल्या गृहिणी अक्षरशः या सगळ्या कामांमध्ये बुडालेल्या असतात. त्या फणसाचे गरे तयार करणं, छानपैकी ते मीठ लावून वाळवणं, मग ते तळणं, फणसाची भाजी करणं, काही वेळेला कापा फणस निघतो आणि मग ते गरे त्याच्यावर सगळेजण ताव मारून खातात. पण मंडळी, बरका फणस जो असतो ना, तो बरका फणस खाणं जरा कठीण असतं. या फणसाची सांदण करण्याची घरोघरी पद्धत आहे. त्याचप्रमाणे काजूंची रेलचेल सुद्धा कोकणामध्ये असते आणि दुपारच्या जेवणामध्ये खास घराघरात तयार होणारा पदार्थ म्हणजे या काजूची उसळ. आणि हो, फणसाबद्दल आपण बोललो तेव्हा काही घरांमध्ये, म्हणजे आपण जसं म्हणतो ना की थोडं पुढे गेलं की पावला पावलावर भाषा बदलते, पावलागणिक जशी भाषा बदलते ना, तशी घराघरातली खाद्य संस्कृती सुद्धा वेगळी असते. म्हणजे काही मंडळी या फणसाची आणि अननसाची भाजी करतात, त्याला ते अनसा फणसाची भाजी म्हणतात, ती सुद्धा अतिशय अप्रतिम लागते. त्यामुळे काजू, फणस, आंबा इतकी सगळी फळं कोकणामध्ये सगळ्यांना चाखायला मिळतात. आता बाकीच्या कोकण मेव्याबद्दल सुद्धा आपण बोलूया, पण त्याआधी ऐकूया हे सुंदर गाणं.

तर मंडळी, आपली कोकण मेव्याची रंजक सफर सुरू आहे आणि नुकताच अविनाश दिवेकर यांचा रत्नागिरीमधून फोन आला होता आणि ते असं म्हणाले की खरोखरच ही रंजक सफर आम्ही ऐकतो आहोत आणि तुम्ही ज्या पद्धतीने कोकण मेव्याचं वर्णन करताय त्यामुळे आमच्या तोंडाला अक्षरशः पाणी सुटलेलं आहे आणि खरोखरच आज कोकणात घराघरातली गृहिणी जी आहे आंब्याचा रस आटवणं, फणसाचे गरे काढणं किंवा तळलेले गरे करणं, आंबा पोळी, फणस पोळी, काजूची उसळ करणं या सगळ्यामध्ये गर्क आहे. आणि त्याचबरोबर उन्हातनं जेव्हा कोकणामध्ये एखादा पाहुणा घरी जातो दुपारच्या वेळेला, उन्हातान्हातून दमून भागून आल्यावर त्याचं स्वागत केलं जातं ते छानपैकी कोकम सरबतानी. आता याला कोणी कोकम म्हणतं, कोणी याला सोलं म्हणतात, पण या कोकमाला एक खास नाव आहे, ते म्हणजे रातांबा. रातांब्याचं झाड प्रत्येक कोकणातल्या घरामध्ये असतंच आणि या रातांब्याच्या सरबतानी उन्हातून आलेला पाहुणा तृप्त होतो. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की ही जी आमसुलं असतात त्या आमसुलाचं सार केलं जातं आणि याचीच सोलकढीसुद्धा अतिशय सुंदर लागते, तिचाही आहारामध्ये सर्रास वापर केला जातो. त्यानंतर आपण बोलतोय कोकणच्या मेव्याबद्दल, आंबा, फणस, काजू, रातांबा, त्यानंतर काय हो, त्यानंतर येतात ती करवंद. करवंदाच्या जाळीमध्ये शिरून करवंद खाण्याची जी काही मजा आहे ना, ती आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही. जांभूळ, करवंद, रातांबा, काजू, फणस, आंबा, आणखी सुद्धा काही फळांचा आस्वाद इथे पर्यटकांना घेता येतो. कैरीचं थंडगार पन्ह असेल किंवा आवळा सरबत असेल, जांभूळाचं सरबत असेल, करवंदाचं सुद्धा सरबत अतिशय सुंदर लागतं.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

100.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी आपण ऐकताय आणि कोकण मेव्याची रंजक सफर आत्ता आपण ऐकली. आता आपण वळणार आहोत आजच्या प्रश्नांकडे आणि पहिला प्रश्न असा आहे, कोकणामध्ये जे कोकम सरबत आपण पितो त्या कोकमाला दुसरं कोणतं प्रचलित नाव आहे. प्रश्न पुन्हा एकदा ऐका, आपण कोकम सरबत अगदी सर्रास पितो तर हे जे कोकम आहे त्या कोकमाला दुसरं प्रचलित नाव कोणतं आहे. दूरध्वनी क्रमांक सगळ्यांना माहिती आहेत, मुंबई बाहेरच्या श्रोत्यांनी 022 STD कोड लावायला विसरायचं नाही.

तर रसिका हो, कोकण मेव्याची रंजक सफर सुरू आहे आणि आमचा प्रश्न असा होता की नेहमी मी म्हटलं तसं उन्हातून आल्यावर कोकणामध्ये हमखास कोकम सरबत स्वागतासाठी पाहुण्यांच्या दिलं जातं. तर हे कोकम त्याला काही जण सोलं म्हणतात, पण याच कोकमाला एक वेगळं प्रसिद्ध नाव आहे आणि ते नाव तुम्ही सांगणार आहात

0: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का, इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा, याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
0: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

तर मंडळी, प्रश्न असा विचारलेला होता की आपण जेव्हा कोकणामध्ये जातो आणि उन्हातानातून जातो त्यावेळेला ज्या सरबताने आपलं स्वागत होतं ते म्हणजे कोकम सरबत. तर या कोकमाचं दुसरं नाव तुम्ही सांगणार होतात. तर हे एक झाड असतं आणि त्या झाडाचं नाव असतं रातांब्याचं झाड. रातांबा हे योग्य उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवलं. त्यांची नावं सांगते. अनिल जोशी, माधुरी जोशी, गायत्री वैशंपायन, अविनाश दुवेकर, शुभांगी कारेकर, वसुमती ठोसर, रवींद्र मराठे आणि प्राची मराठे, सगळ्यांचे मनापासून आभार. आता पुढचा प्रश्न अगदी लक्षपूर्वक ऐकायचा आहे. पुढचा प्रश्न असा आहे की मी मगाशी सांगितलेलं होतं की छोट्या आंब्यांपासून एक पदार्थ काही घरांमध्ये केला जातो. कोणी कोणी त्याला आंब्याचं रायतं म्हणतात, पण त्याला एक विशिष्ट नाव आहे. तर त्या आंब्याच्या रायत्याचं नाव तुम्ही सांगणार आहात. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा तुम्हाला आठवतंय का.

0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.
3: तर मंडळी, आपल्या प्रश्नाचं उत्तर असं होतं सासव, आणि गणपत बोर्डे, संगीता जाधव यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. बाकी ज्यांनी योग्य उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवलं त्यांची नावं सांगते. दीपाली विचारे, शेखर जळगावकर, सुनीता व्यवहारे, मोरेश्वर धायमोडकर, शुभलक्ष्मी मस्तकार, सुजाता धायमोडकर, त्याचप्रमाणे गायत्री वैशंपायन, उषा देसाई आणि काशीनाथ क्रमवंत, सगळ्यांचे मनपूर्वक आभार. रेनबो वाहिनीचे कार्यक्रम आपल्यासाठी आज घेऊन येणार आहे RJ अश्विनी. तेव्हा तिथल्या कार्यक्रमांचा जरूर आस्वाद घ्या. आता मात्र एका छानशा गाण्यातून मी आपल्या सगळ्यांचा निरोप घेणार आहे.

योजनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारने 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. जनगणना 2027 पहिल्या टप्प्यात गृहगणना सुरू झाली असून सरकारने त्यासाठी स्वगणनेचा पर्याय दिलाय. या अंतर्गत महाराष्ट्रात 1 ते 15 मे या कालावधीत 11,14,277 घरांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली त्यांनी आपल्या भागात येणाऱ्या प्रगणकाला H या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक उपलब्ध करून द्यावा. तसंच ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करता आली नाही त्यांनी 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राज्यातल्या सर्व कुटुंबांना प्रत्यक्ष गणनेसाठी प्रगणक भेट देतील त्यावेळी त्यांना सहकार्य करावं आणि अचूक माहिती द्यावी असं आवाहन निवडणूक आयोगानं केलंय. एक देश एक निवडणूक या विधेयकासाठीच्या संयुक्त संसदीय समितीने काल बंगळुरूमध्ये राजकीय पक्ष कायदेतज्ञ आणि नागरी समाजातल्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींनी या विधेयकावर आपले विचार मांडले अशी माहिती समितीचे अध्यक्ष पी पी चौधरी यांनी दिली. संयुक्त संसदीय समिती विविध राज्यांचे दौरे करून त्यांच्या हरकती आणि सूचनांची नोंद घेत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तिरुअनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीमुळे मुंबई दिल्ली रेल्वेमार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य प्रदेशातल्या रतलाम जिल्ह्यात आज पहाटे 5:15 सुमाराला या गाडीच्या B1 या डब्याला आग लागली. तेव्हा डब्यात 68 प्रवासी होते. मात्र 15 मिनिटांच्या आत सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली असून कुठलीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे 8 ते 10 प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून ओव्हरहेड दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरे हिला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यावर पुण्यातून आरोपीला काल अटक झाली होती. आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होतोय. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं रक्तदाब प्रतिबंध निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. रक्तदाबावर एकत्रितपणे नियंत्रण मिळवू आपला रक्तदाब नियमितपणे तपासा या सुप्त मारेकऱ्याला पराभूत करा ही यंदाची या दिवसाची संकल्पना आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होतोय. पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी ITU अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबाबत जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा पराभव केला. आयपीएल क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला. त्यामुळे गुजरात टायटन्स संघाची प्ले ऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारीने सामनावीर ठरला. आज धरमशाला इथं दुपारी 3:30 पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 सुरू होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवलाय.
टेनिसमध्ये पोर्टुगल ATP

0: ही चॅलेंजर्स स्पर्धेत भारताच्या सिद्धांत बाठियानं बल्गेरियाच्या अलेक्झांडर डोन्स्कीच्या साथीनं दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. पोर्टुगलचा डियागो परेरा आणि स्पेनचा डेव्हिड वेगा हर्नांडेज या जोडीला त्यांनी सरळ सेटमध्ये हरवलं. सिद्धांत बाठियाचं एटीपी चॅलेंजर्समधलं हे तिसरं विजेतेपद आहे. आफ्रिकेत काँगो आणि युगांडामधल्या इबोला या आजाराचा उद्रेक ही आंतरराष्ट्रीय चिंतेची आणि सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी असल्याचं WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केलं आहे. इबोला या आजाराचे आतापर्यंत 300 जास्त संशयित रुग्ण तर 88 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर WHOचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी आज हे घोषित केलं. मात्र इबोलाचा उद्रेक अद्याप COVID-19 निर्माण झालेल्या जागतिक आणीबाणीचे निकष पूर्ण करत नसून आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याची आवश्यकता नसल्याचं WHOनं म्हटलंय. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान द्वीप समूह आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागात आगेकूच केले. त्यानुसार या महिन्याच्या 26 केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होईल अशी शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भात उद्या उष्णतेची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 सीबीआय कोठडी. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: एवं तु सर्वं स्पष्टमेव किन्तु अत्र अन्तेवासिनं तथा च प्रजातन्तुं मा विवक्षेसि अस्मिन् विषये सरलतया कृपया स्पष्टीकुर्वन्तु.
2: ओम्. प्राचीनकाले सर्वेपि गुरुकुले एव पठन्ति स्म. तत्र आचार्यस्य सान्निध्ये मार्गदर्शने ये छात्राः तत्रैव आवासं कृत्वा पठन्ति स्म, अतः ते अन्तेवासी इति नामधेयाः भवन्ति स्म. अत्र द्वितीया विभक्ति प्रयुज्य अन्तेवासिनं प्रयुक्तं. प्रजातन्तुं मा व्यवच्छेत्सिः यदा तत्र गुरुकुले शिष्याणाम् अध्ययनं पूर्णं भवति, गुरुकुलात् ते गृहं गच्छन्ति. गृहं गत्वा विवाह संस्कारमपि करिष्यन्ति एव. तदा गृहस्थधर्मस्य विषये अयम् उपदेशः अस्ति यत् सन्तानपरम्पराम् स्वप्रजाम् च रक्षन्तु इति. अर्थात् पुत्रोत्पत्तेः लोपः न भवेत्.
1: आचार्य महोदये, भवत्याख्यापितैः शास्त्रविद्वद्वचोभिः वयं धन्याः अनुगृहीताः. एकवारं पुनः आकाशवाणी पक्षतः भवतीभ्यः हार्दाः धन्यवादाः. सादरं प्रणामाः. नमो नमः.
2: कार्यक्रमेस्मिन् उपस्थितेभ्यः सर्वेभ्यः सुहृज्जनेभ्यः हार्दिकं धन्यवादं व्याहरामि. नमो नमः. सादरं प्रणमामि. जयतु भारतं, जयतु संस्कृतम्.
3: विद्वत्वराणां मनोरमा महाभागानां वचनानि श्रुत्वा जाताः वयं नितराम् आप्लाविताः. अयि संस्कृत प्रेमिणः, आगच्छन्तु संस्कृत दिग्दर्शिनी प्रभागे, यत्र विश्वस्मिन् अपि विश्वे संस्कृत संवर्धनाय अनुष्ठितानां कार्यक्रमाणां विषये सविस्तरं संसूचयति अस्मदीया सहयोगिनी मुदिता वीतालः.
4: संस्कृत संस्कृति विकास संस्थानेन उत्तर प्रदेशस्थस्य श्री बाबूलाल महाविद्यालयस्य संयुक्त तत्वाधाने अन्ताराष्ट्रिय योग दिवसस्य अवसरे अन्ताराष्ट्रिया ई संगोष्ठी आयोजयिष्यते. जून मासस्य 20 दिनांके आयोजयिष्यमाणायाम् अस्याम् संगोष्ठ्याम् विकसित भारतस्य मूलाधारो योगः इति विषये परिचर्चा भविष्यति। उत्तर प्रदेशस्य वाराणसी स्थेन चातुर्वेद संस्कृत प्रचार संस्थानेन अथ च सांध्य अध्ययन विभाग हिमाचल प्रदेश विश्वविद्यालयेन NAS कॉलेज मेरठ इत्यनेन संयुक्त रूपेण मे मासस्य त्रयोदशे दिनांके एकादशी राष्ट्रीय व्याख्यान गोष्ठी अंतर्जाल माध्यमेन आयोजिता, यत्र महाभारताद्रि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.